0: हॅलो सरदाला बघित.
1: नमस्कार, मी उग्रेसन पासून कोच आहे. सांगून पदार्थ लागेल जिल्हा
0: हॅलो उग्रेसन बाबू ज्वार लागो.

सुंदर दिशे गछ फल फूल थिले नारी सुंदर दिशे बेल बसार बेले फूल खोची होइथिले हेतौ थिबी ननी दिने छने तोके हेतौ थिबी ननी दिने छने तोके तमर